छाए तुझे जीवन बेरिजे समाद रत दिजे नंदोद खंडोदम जे दम लहद इदम सजे मुरोनिया